धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे धागे धीरे

धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा

धिन धागा तीते तीते कता नका तीते तीते धागे तीते कता घेगे तीते धिन धागे तीन नागे तीते कता कता कता कत तलन न धा ताग धर धर करते धादर करते धादर करते धा करते धा धर धर करते धादर करते धादर करते धा करते धा धर धर करते धादर करते

धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा